0: ओ मेरो फुलीवारी, अब के छ त विचार?
1: के विचार? को फुलीवारी? म त बहिनी.
0: बहिनी त साली, तिमी नै त अनि मेरो फुलीवारी.